0: मिलंदो तव्हां भले पंहिंजी फरमाइश ॿुधाए छॾियो तव्हांखे इंजीनियर नोट करे वठे हा ठीकु आहे शायदि ॿ वरी को बि ॾुख वारो ॿुधाईंदासीं हाज़िर साईं हाज़िर वालेकुम असलाम महिरबानी मिठा माण्हू महिरबानी ओके जनाब ही आहे जी एफ एम 88 रेडियो नेटवर्क आहे सिंधड़ी जी शाम शो जो नालो ऐं यूनिस बकारी जो सलाम ॾिसूं था कॉल ते केरु आहे हलो अस्सलाम वालेकुम वफ़ा मोहम्मद सिद्दीक बलोच साहब थरपारकर जे भोरीन भेटनि था वेही तव्हांजो आवाज़ असां ताईं पहुतो भलीकार
1: बिल्कुलु साईं भोरीन भेटनि ते ज़बरदस्त मौसम आहे गर्मी बाक़ी जाम आहे भेटनि ते वेही तव्हांजे प्रोग्राम ॿुधूं पिया
0: अच्छा लख थोरा तव्हांजा लख थोरा भला अवां सां गॾु केरु थो ॿुधे
1: हाशिम बलोच ऐं बिलावल ऐं गुलाम मुस्तफ़ा ऐं गुलाम रहीम बलोच
0: अच्छा भला वफ़ा मोहम्मद सिद्दीक मूंखे इहो ॿुधायो त ॻाइण रुअण खिलण हर कंहिंखे ईंदो आहे तोखे छा ईंदो आहे रुअण ईंदो आहे खिलण ईंदो आहे ॻाइण ईंदो
1: आहे
0: अच्छा भला ख़ाली खिलणो पवे त कीअं खिलंदा तव्हांजी खिल ख़ूबसूरत आहे ॾिसूं मूं ॿुधो आहे त ॾाढी ख़ूबसूरत कीअं खिलंदा आहियो मूं वांगुरु खिली पियो भला हरू भरू ओके थैंक यू भलीकार चवंदासीं महिरबानी मोहबतूं ओके जनाब साज़ ऐं आवाज़ साथ में अव्हां जो साथ आहे सुहिणो साथ ऐं हुन साथ में मूंखे वठिणो आहे हिकिड़ो कमर्शियल ब्रेक बिना ब्रेक ॻाल्हियूं कंदासीं प्रोग्राम आहे जारी ओ सारी नंढे ब्रेक खां पोइ वापसि ईंदो यूनिस बकारी केॾा न वञो